आजाभोदंत कंद मूलं बसंते समीप कुलहरे तत्र गते संसारे नानक सोग हर्षं व्यापते छलं छिद्रं कोट विघ्नं।

कर भरो भरपूर सगल घट रहो व्यापे व्यापक देखे जगत जाने कौन तेरी गते सर्व की रक्षा करे आते हर पते